नमस्कार अनियोकार, तुम्ही ट्यून केला 105.4 MHz म्हणजे आकाशवाणी पणजीच्या FM रेनबो चॅनल. आजवार मंगळवार भारतीय सौर दीस 19 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यार तारीख 9 जून 2026. सकाळची 5 वर जावन 55 मिनटां 40 सेकंद जातात. समेस्त आयकुप्यांक येवकार देऊन आयच्या दिसा जावपी प्रसारीत तशेंच

105.4 MHz म्हणल्यार आसा आकाशवाणी पणजगनाचे FM रेनबो चॅनल. आज वार मंगळवार भारताचो दीस 19 जेष्ठ 1948 म्हळ्यार तारीख 9 जून 2026. सकाळची 5:55:40 जातात. समेज तारखेप्यांक येवकार देऊन आयच्या दिसा जावपी प्रसारीत तशेंच सहक्षेपीत कार्यावळींच्या सुरवात करतात. सुप्रभात.

तुम्ही जुड़ी गला 105.4 MHz मर्यास आकाशवाणी पणजी केंद्र FM रेनबो चॅनल ऐकूया आजचे सजावपी प्रसारित तसेच सक्षपित कार्यांची रूपरेषा. पुष्पांजली भक्ती संगीताची कार्यावळ ऐकून राहत सवर जाऊन 10 मिनिटांचेर त्याच्यापर्यंत कोकणीतल्या मुखेल खबरो आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सवर जाऊन 32 मिनिटांचे पंडित डी व्ही पलुस्कर हांचे गायन राग ललत. दिल्ली केंद्रावल्यान इंग्लिशीन खबरो 7:05 जाल्यार नमस्कार गोवा ही कार्यावळ 7:10 विचार किरण आनी तशेंच दिनविशेष तुमकां हाचे अंतर्गत आयकूंक मेळटले. 7:25 स्टुडियोंतल्यान कोंकणीन प्रादेशीक खबरो आनी 7:30 सावन नमस्कार गोवा ही कार्यावळ 8 मेरेन चालू आसतली. समाचार प्रभात 8 वरांचेर जाल्यार कातरांची कार्यावळ तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातरांची कार्यावळ 8:15. 8:40 दिल्ली स्टुडियोंतल्यान कोंकणीन राष्ट्र खबरो जाल्यार सदाबहार ही गाण्याची कार्यावळ 9 वरांचेर 50s, 60s and 70s ह्या काळांतली गीतां बॉलिवूड फिल्मांतली तुमकां आयकुपाक मेळटली. जाल्यार 10:05 दिल्ली केंद्रा वयल्यान आमी इंग्लिशीन खबरो सहक्षेपीत करतले तशेंच मराठीन गाण्याची कार्यावळ 10:10. दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान खबरो 11 वरांचेर जाल्यार कोंकणी हिंदुस्तानी स्टायल गीतां 11:05 आनी इंग्लिशीन खबरो दिल्ली केंद्रा वयल्यान 12:05. चित्ररंजन ही कार्यावळ 12:10 जाल्यार दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान खबरो 1 वरांचेर आमी सहक्षेपीत करतले आनी कातारांची कार्यावळ तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल 1:05. मराठी गाण्यांची कार्यावळ भावगीत 2 वरांचेर जाल्यार पश्चिमी संगीताची कार्यावळ 2:32 ज्यूक बॉक्स इन्स्ट्रुमेंटल 60s, 70s and 80s ह्या काळांतले संगीत. पश्चिमी संगीताची कार्यावळ 3:00 रिम्स एन्ड ब्ल्यू जाल्यार प्रायोजीक कार्यावळ NCERT उमंग 3:30 आनी 4:00 दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले. पश्चिमी संगीताची कार्यावळ वेस्टर्न म्युझीक प्रोग्राम वाया SMS 4:05 जाल्यार इंग्लिशीन खबरो दिल्ली केंद्र

5 जाऊन 5 मिनटांचेर. पश्चिमी संगीताची कार्य व रॉक ऑन 5 जाऊन 10 मिनटांचेर झाल्या. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत 5 जाऊन 35 मिनटांचेर. दिल्ली केंद्रावल्यान हिंदीतल्यान खबरो 6 वरांचेर जाल्यार रेनबो सांज 6 जाऊन 5 मिनटांचेर. कोंकणीतल्यान खबरो 6 जाऊन 30 मिनटांचेर. आनी 7 जाऊन 5 मिनटांचेर दिल्ली केंद्रावल्यान इंग्लिशीन खबरो. 7 जाऊन 10 मिनटांचेर स्पेशल बायलिंगुअल सिरीज ऑन कंप्लिशन ऑफ 12 इयर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एपिसोड 9 तुमकां आयकुपाक मेळटलो. चित्रंजन 7 जाऊन 45 मिनटांचेर जाल्यार कातरांची कार्यावळ 8 वरांचेर. आनी सदाबहार 50s, 60s, 70s आनी 80s काळांतली 8 जाऊन 30 मिनटांचेर. न्यूज एट 9 9 वरांचेर जाल्यार 9 जाऊन 15 मिनटांचेर ट्युजडे ट्विस्ट. आनी 10 वरांचेर दिल्ली केंद्रावयल्यान हिंदीतल्यान खबरो आमी संक्षेपीत करतले. निमाणे श्रवणांक पावता पावता 10 वरां जावन 5 मिनटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ द कंट्रीज म्युझिक आर. आनी 11 जाऊन 5 मिनटांचेर दिल्ली केंद्रावयल्यान इंग्लिशीन खबरो जाल्यार 11 जाऊन 10 मिनटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ हार्ट टू हार्ट सॉफ्ट मेलोडीज. तरी आशिल्ल्यो 105.4 MHz म्हणल्यार एस आय आकाशवाणी पणजी केंद्राचे एफ एम रेनबो चॅनल हाजेर जावपी आयच्या दिसा प्रसारीत तशेंच सक्षेपीत कार्यावळीची रुपरेषा.

म्युझिकली यॉज 105.4 मेगाहर्ट्स तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. 10:24 24 सेकंड सत्ता ताणे वेळ भक्ती संगीताची कार्यक्रम पुष्पांजली. जीवनान मनान एक भावना जेव्हा आम्ही निर्माण करता भगवंता बरोबर आम्ही नाते जेव्हा जोडता ते जोडपाचो प्रयत्न आम्ही वेगळ्या पद्धतीन करता तातूंतली एक पद्धत म्हणजेच गीता. तर ऐकूया विनय कुमार तळी हांचो सुरवातेक आवाज.

सवरा जाऊ ना, 30 मिनटं जातात. तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz रेडिओ आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल, याचबरोबर पुष्पांजली भक्ती संगीताची घरावर इथल्यान सोपता.

म्युझिकली यॉर्स 105.4 MHz मिळालीस आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनल. तुम्ही ट्यून इन केला स्टुडंट वरा झाले असा 7:10 आणि वेळ झाला असा नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो. नमस्कार गोवा ह्या कार्यावळी नवीन तर एक वार गीतांचं नाही तर काय गजाली काय माहिती काय सुचवणी आणि काय जे मार्गदर्शन असा या कार्यावळीच्या माध्यमातल्यानं आम्ही तुमच्याकडे पावितले. सुरुवात एक

0: नमस्कार, गुवाहा कार्यक्रम सगळ्या कृपया माय मोगाचो योगार. 17 जून 11 मिनटं 55 सेकंड येतात. नमस्कार, गुवाहा कार्यक्रम सुरुवात एक ऐकूया विचार किरण.
1: विचारवंत मॅक्स मुलर हांणी म्हणिल्ले, हांव अनेक तास आनंदान सारता ते भारतीय वेदांत विशयक पुस्तकां वाचूनच. ही पुस्तकां म्हज्या खातीर सकाळची सूर्य किरणां आसात. म्हज्या लागींच्यान व्हांवपी स्वच्छ हवा, खळखळ व्हांवपी न्हंय आसा,

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय सरकाराच्या मजे घर येवजणे खाला उत्तर गोंय जिल्ह्यांतल्या 1000 मायज पात्र लाभार्थ्यांक आज अधिकृत आदेश आनी सनदी वाटतले. उत्तर गोंयचे जिल्हाधिकारी अंकित यादव हांणी काल पत्रकार परिशदेंत ही माहिती दिली. पणजेंतल्या इन्स्टिट्यूट मॅनेजर ब्रगांझा सभाघरांत सकाळी 11 हो सुवाळो जातलो. ह्या सनद वाटपाचे कार्यावळीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे सयत वेगवेगळ्या मतदारसंघांचे आमदार, मंत्री, उपजिल्हाधिकारी आनी मामलेदार हाजीर रावतले. जिल्हाधिकाऱ्यांनी मुखार सांगले, मजे घर येवजणेच्या वेगवेगळ्या घटकां प्रमाण आनी वेग

10th of June पर्यंत ते मागतात, तर 10th of June पर्यंत त्यांना सब्जेक्ट टू द वेदर कंडिशन त्यांना परमिशन दिले. येता असताना डायरेक्टर ओपिनियन हाऊ वी गो अबाउट विथ इट. 3 वर्ष ऑलरेडी शेक.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकता FM रेनबोच्यो कार्यावळी. 12:17 आणि 38 सेकंद जाली आसा. आयकुया चित्ररंजन.

0: यात्रा दोन सुरळीत आनी यशस्वीपणान जावची म्हण केल्ल्या वेवस्थेचो नियाळ घेतलो. मध्य प्रदेशातल्या इंदूर शारांत आयज आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृशी परिशद सुरू जाता. ह्या परिशदेन 21 देशांचे कृशी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आनी तज्ञ वांटेकार जातले. डॉट इन इलेक्ट्रॉनिक्स ह्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू जाल्या. इच्छूक उमेदवारांनी गोंय विद्यापीठाच्या समर्थ पोर्टलाचेर वचून 10 जून 2024 मेरेन आपले अर्ज सादर करूं येतात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव

रतन धनपायो या फिल्मांतले गीत निकतेच तुम्ही ऐकले पलक मुच्छल हांच्या आवाजान, हिमेश रेशमिया हांचे संगीत आणि इर्शाद कामील हांची रचना. ऐकूया फुडले गीत. मोहित चौहान हांच्या आवाजान, दिल्ली 6 या फिल्मा खातीर ए आर रहमान हांचे संगीत आणि प्रसून जोशी हांची रचना.

अँटनी यांग चिको आणि एम बॉयर ह्यांच्या दायान हे कातार निघतेस. तुम्ही ऐकले कातारांच्या कार्यावळीन. ऐकू पेनो तुम्ही ऐकता कातारांच्या कार्यावळीन. आता ऐकूया फुडले कातार तुझो मोग. लॉर्ना चिको सुदेश भोसले.

तेच तुम्ही ऐकले. ऐकू बंधू, 1:43 झाली असा. कातारांच्या या कार्यावळीन ऐकूया फुडले कातार, हेमा सरदेसाई हांच्या ताळ्यान.

0: आनी ह्या कांतारा वांगडाच कांतारांची ही कार्यावळ इतल्यान सोंपता.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आणि आस्वाद घ्या.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे भावगीत नुकतंच आपण ऐकलं. अनिल कांबळे गीतकार आणि संगीत श्रीधर फडके यांचं. मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम पुढे नेताना आता ऐकूया रजनी ठाकूर यांच्या स्वरातलं भावगीत आणि लीना पेडणेकर यांची ही रचना.

0: Well, 27 minutes past three. Don't forget, exactly at 30 minutes past three, we're going to have the NCRT sponsored program Umang. But right now, it's time for the latest.
1: नमस्कार, ही आसात काही मुखेल खबरो. फाटल्या 12 वर्सांत देशातल्या तरणाट्यांक बायलांक शेतकारांक सशक्त करपाक सरकारान कसलोच उणाव करूंक ना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां. 2024 वर्सा आयच्या दिसा नरेंद्र मोदी हांणी सलग तिसरे खेपे प्रधानमंत्री पदाचो सोपूत घेतिल्लो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी उत्तर प्रदेशांतल्या सीतापूर हांगाच्या संरक्षण दळाच्या जमनीचेर पयल्या व्हडल्या सौर उर्जा प्रकल्पाक मंजुरी दिल्या. मध्य प्रदेशातल्या इंदूर शारांत आयज आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषद सुरू झाली. या परिषदेन 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ वाटेकार झाल्यात. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आयज नवी दिल्लीत प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या 10व्या वर्षपूर्ती निमतान आयोजित देशव्यापी सुवाळ्याचा शुभारंभ करतात. जम्मू काश्मीरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येवपी श्री अमरनाथ यात्रा 2026 सोपी जावची आणि यशस्वी चलची हे खातीर केल्ल्या व्यवस्थेचो नियाळ घेतलो. फाटल्या 12 वर्सांत देशाच्या विदेश व्यवहार धोरणात महत्वाचे बदल झाल्यात असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. गोंयांत मुणकाराच्या जमनीची प्रकरणां फुडल्या 3 महिन्यां भितर सरकार सुटावे करतले. पंचायत सचिवांनी पोरण्या घरांची बांधकाम रिपेअर करपाक गेल्यार घर मालकाक स्टॉप ऑर्डर काढची न्ही असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. आणि राज्यात आयज, फाल्यां आणि परवा 11 तारखेर पावसाच्या फाटभुयेर येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: सांगत सोंपता. तुमी आयकता 105.4 मेगा हर्ट्सांचेर FM रेनबो.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमका सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एअर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आतां रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरतें आमचें प्रसारण आतां बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळीं 6 जातली. आयचे राती पुरतो आतां आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.